0: بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم دوستو. پروگرام صحت جی گال سان کرے حاضر خدمت اوان جو پینجو میزبان حاکم علی جسکانی. سامن جیو خوش تو جہان خوش, جیو آہی تو جہان آہی, صحت آہی تو سب کچھ آہی. چوندا ہن تندرستی ہزار نعمت آہی, بیٹھے جو سب کو کرے جو کیر بھی نہ ہے. تین کرے پینجو خیال رکھو, پینجے صحت جو خیال رکھو. جیو آہی تو جہان واہی, صحت واہی تو سب کچھ آہی. اسی ہمیشہ چوندا ہوں پینجو خیال رکھو, پینجے صحت جو خیال رکھو, پینجی پینجو پینجے گھر والن جو, پینجے خاندان جو, پینجے پاڑے والن جو خیال رکھو. پروگرام صحت کی گال میں اساں جے اسٹوڈیو میں موجود آہن ڈاکٹر منظور حسین میمن صاحب, جے کی صحت بابت معلومات دیندا آہن معلومات دے رہے ہیں. ڈاکٹر صاحب کی اسی خوش آمدید چوندا سی. تواں اساں دے پروگرام میں بذریعہ لائیو کال بھی شامل تھی سکو تھا. تواں کی اساں نمبر نوٹ کرائیں ہلوں تھا 0301-2196-851, 0301-2196-851. پروگرام ہے صحت جی گال, جی مہرا پور ایف ایم 94 جو ہی آواز اواں جے سماعتن تے پہنچے پیو. 0301-2196-851 اساں جو لائیو کال جو نمبر ہے. تواں اساں جے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا. ڈاکٹر صاحب ہر اربع خمیس جمعہ چھنچھر آچر ائی سومر تے صبح جو 10 کھان شام 5 وگے تائیں جرمن ہومیوپیتھی کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹلی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن. ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی آہن محبت آہن جو پینجو قیمتی وقت کڈی کرے اساں جے اسٹوڈیو میں ایندا آہن. کا بھی بیماری لا علاج نہ ہے, کدیں بھی اواں کے مایوس نہ تھیڑو. گلے جا گدود آئن, پتے جی پتھری آ, گردے جی پتھری آ, مسانے جی پتھری آ, ان جو بغیر آپریشن جی کامیاب علاج کیا وجے تو. اد رنگ ہے, اد متھے سور ہے, سجے متھے سور ہے, کیڑو بھی پرانو جوڑن جو سور ہے, سندن جو سور ہے, کندرگ جو سور ہے, اواں کے دل جو مرض ہے, فالج ہے, کھنگ ہے, ٹی بی ہے, مادے جی تکلیف ہے, اواں کا بھی شے کھاؤ تھا اواں کے الٹی اچے تھی, یعنی مادے جی السر ہے, تری اواں جی ودھی ہوئی ہے, جگر جو بیماریوں ہیں, انہیں سبھی بیماریوں جو کامیاب علاج کیا وجے تو. یا جے مردن عورتوں جو پوشیدہ بیماریوں ہیں انہیں جو کامیاب علاج کیا وجے تو. 0301-2196-851 تماس پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا. ڈاکٹر صاحب کے اساں سب کا پہریا پنجے پروگرام میں خوش آمدید چوں تھا. ڈاکٹر صاحب ٹھیک ہے, طبیعت ٹھیک ہے
1: جی سی, اللہ تعالیٰ جیسا.
0: ڈاکٹر صاحب اج کہڑے موضوع بابت اساں جے موجز بدھندڑن کے جان دیندا, پنجو لائیو کال جو نمبر بھی بدھائندا, پنجا دیہ بھی بدھائندا, کیڑا کیڑا دیہ وا کلینک تے ویندا ہو, کڑن جو میں مریضن جو علاج کریو تھا, اوان جی جکی چیک اپ فیس ہے وہ مفت کیڑے دیہن میں ہے.
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم, بسم اللہ الرحمن الرحیم, صلی اللہ علیہ وسلم. پہرا تے سب تعریف ہون رب پاک چوں جے کو اساں کے جارے تو خارائے تو روزی دے تو خوشی دے تو سبنی زمینی آسمانی آفتن کھا محفوظ رکھے تو. اصل پروگرام صحت کی گال کی خبر ہے تو بر وقت ان ٹائم تے روزانہ نشر تھو ہے, ان علاوہ اصان کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک ہفتے جا چھ ڈی میراپور شہر میں موجود ہوں, جے میں ٹے ڈی اصان چیک اپ فیس فری رکھل ہوں ہے جمعہ چھنچھر آچر. ان کے علاوہ انگارے جو ڈی چھٹی ہوں ہے, بقایا بیا ڈی جو سمورا کلینک تے ہوں, خبر ہے تو جن ڈی چیک اپ فیس فری ہوں ہے, بقایا دواؤں جو سو مریض کے اسٹور تو وٹنی پوندی. کلینک جو ایڈریس اواں کے خبر ہے تو کوٹڑی روڈ تے ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ مہراپور شہر میں موجود ہے. ٹائمنگ صبح جو 10 بجے کا شام جو 5 بجے تین موجود ہوں. اڑی طریقے سے جکی روٹین کے مطابق خبر ہے جی اسانے پروگرام میں موضوعات ہوں, ننڈی ننڈی بیماریوں یا وڈی وڈی جی بیماریاں ہوں ان کے بارے میں اویئرنیس, جن اسانے پروگرام جو مقصد بھی یہ ہوں ہے تو اویئرنیس ڈیندا ہوں, تو چاہے کہڑی بھی بیماری ہو جے یا ان کے متعلق جان یا ان کے متعلق کیڑا ٹوٹکا ہوں جڑو علاج ہوں ان کے بارے میں ڈس وغیرہ ڈیندا ہوں. اڑے طریقے سے جی کدیں اج کل تم ڈسن آؤ تو خاص طور سے چھو گزرل پروگرام کرنے کے بعد میں اصا کے جی فیڈ بیک ملتا ہے یا وی اصا ایس ایم ایس وغیرہ اندا تو ان بیماری کے بارے میں اصل ضرور اویئرنیس ڈیندا. اڑے طریقے سے یا وہ کیس جی اصا ڈسن آؤں تو روزمرہ کے حساب سے کلینک تے جے پیشنٹس ایندا تو سمجھدا آپ تو ان بیماری کی جان ہوجن اصے आवाम के ज़रूरी है। अड़ी तरीके से मुझे क्लिनिक से भी हिंसर गुजरल डीन में जो केसिस ज़्यादा दिसण में आया उन्दा जी अजकल जी खोड़ सारा पेशेंट इंदा जिनके डकनी की बीमारी होंगी है, यानी ये समझो तो जिन जहाँ आसाब कमज़ोर थी वेंदन या जिनके रगू कमज़ोर थी वेंदन, बेसिकली वह बीमारी जो है सो जे बारे में बुधाई तो वह बीमारी छो थी है, वह बीमारी के चबो है या उन बीमारी जी वे तो उनका घुर्जे। एक्चुअली इन बीमारी के जो मेडिकली नेम होंद चबो है पार्किंसंस डिजीज। पार्किंसंस डिजीज एक्चुअली सो अंग्रेज डॉक्टर हुए जेम्स पार्किंसंस, उन जैसे उन तशखीस कई जो सो उन बारे में जैसे खोजना कई तो इन उनमें सफल वो यानी कामयाब वो तो इन उन मान में उन बीमारी के नालो भी उन जो उनको हल कजो इन उनको नालो भी पार्किंसंस डिजीज रखो वो। एक्चुअली उनके चबो है यानी डकनी की बीमारी। डकनी की बीमारी ये थी जो सवली सिंधी में समझाऊँ तो जो दिमाग जहाँ सेल्स हूँ उ डेथ थे शुरू थी वादा जे असो न्यूरो ट्रांसमीटर हों जो अस डोपामीन जैसे चूँ वो केमिकल रिलीज कर बंद कर वो है, यानी पो उन जो सेल्स जो सो कम न कहना उन सेल्स डेथ थे कम न करण के कर बीमारी या थी है जो डकनी थी वी है जान में डकनी रही है, यानी जो एसाब हूँ जिसम जहा उ ढीला थी वादा पो जिसम पान ते कंट्रोल न कर सकता है। वो कड़ी भी उम्र में कंखे भी थी सके थी, उम्र के भी थी सके थी, मर्द के भी थी सके थी। जैसे वह बीमारी थी वी है तुम दिखो हों खास करे के ये बिल्कुल वेठा हूँ लेकिन जिन मेल लिखण शुरू कंदा तो उनको हथ जो है सो पाँ कंट्रोल में न रो उनकी पेन जो है सो यानी सही तरीके से लिखी न सकती है, यानी उनको हथ सही जो है सो कम न कह है, या जिन मेल गाला तो उनको कंध जो है सो लड़ो है हल्दा तो वनो एक पास हों मू वो बे पास हलो है। कदें कदें छोजो उनको मुख्तलिफ़ टाइप्स हूँ को पछाड़ी में गालाइण में भी जो है सो घा हिब कह गए भी सही ना सो इन ही बीमारी के जो सो पार्किंसंस डिजीज चो है छोजो हिस्ट्री तमाम घनी है। ये एक नंढो प्रोग्राम हों जो छोजो कॉल्स भी असें वी हूँ उनखा जो है सो मकसद सिर्फ यो हों आवाम तीन यह गाल पहुँचाणी होंगी है तो हि बीमारी छो थी है जैसे थी वजे तो इनको हल कड़ो है। इनको हल यो ही है तो मेडिकल में इनकी ट्रीटमेंट घना दोस्त जो बेचारा पेशेंट्स हजरात हूँ कराईन लेकिन साल हा साल दह दह साल वी साल इन मर्ज़ में रहा बेचारा ठीक न थी सकता अलहमदिल्ला अल्लाह ताला जा करोड़े एहसान हैं अल्लाह ताला जी जाती शिफा देने वाली है छोजो कें भी डॉक्टर के हथ में कुछ भी न होंद है इन असाज हथ में भी कुछ न होंद है अल्लाह ताला जी जात जो सो शिफा देने की होंगी है। अड़े तरीके से होम्योपैथिक में अड़ी दवाओं मौजूद हैं जी अस पेशेंट्स के जैसे इस्तेमाल कराइंदा डींदा अल्लाह ताला की मेहरबानी से वो पेशेंट जो है सो आस्ते आस्ते बिल्कुल उनमें रिकवरी इंदी वी है। वो पेशेंट जो दह साल वी साल वी जो डकनी की बीमारी में होंद है सही पान से फोकस न कर सकता है पान से खुद एतमादी उन खत्म थी वी है वह उन खुद एतमादी वापस अची वी है वो बिल्कुल सही थी वो है अगे का जो है सो बिल्कुल आम मू वगुर जो है सो बिहेव कर शुरू कर लगन है, यानी यह जो है सो उन रिकवरी थे शुरू थी है। ये सिर्फ़ सिर्फ होम्योपैथिक दवाओं रस्ते हूँ भी होम्योपैथिक दवाओं में अल्लाह ताला शिफा रखी है हर मर्ज़ के हवाले से जी अवे प्रोग्राम की शुरुआत में बुधाई तो कड़ो भी मर्ज़ हो चाहे मैदे की तकलीफ है चाहे नक की हड्डी वधी वे तो या गोश्त अची वे तो उनको भी या एलर्जी पुरानी रही है जैसे कर निछू इंदियन तो उनको भी कामयाब इलाज अस बगैर ऑपरेशन के मौजूद होंगे घन के टॉन्सलाइटिस गले जहा गदू थी वादा जैसे गले जहा गदू थी वादा तो उनको भी कामयाब इलाज अस मौजूद होंद है होम्योपैथिक दवा रस्ते उन खां अलावा जेके ऑपरेटेड डिज़ीज़ मिसाल जिन जे के अहिड़ा केस जिन जा सिर्फ़ु ऑपरेशन ई हूंदा आहिनि, मिसाल किडनी स्टोन्स आहे, गाल ब्लेडर स्टोन आहे, यानी पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, त उन जो बि असां वटि बग़ैर ऑपरेशन जे जेको आहे सो 15 mm जी पथरी हुजे चाहे 20 mm जी पथरी हुजे, अलाह ताला जी महिरबानी सां उहा हुन सां जेको आहे सो जेकी गुर्दे जी पथरी हूंदी आहे निकिरी वेंदी आहे, पिते जी पथरी हूंदी आहे उहा हुन में ॻरी ऐं ख़तमु थी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां पुराणो जोड़नि जो सूरु हूंदो आहे, शैटी का पेन हूंदो आहे, कुन रॻ जो सूरु जेको आहे सो उहो बि उनजो बि कामयाबु इलाजु होम्योपैथिक में मौजूदु हूंदो आहे। रॻुनि जी पुराणी चाहे बीमारी आहे जिन जी जेको आहे सो नज़र घटि हूंदी आहे या जेके घटि ॿुधंदा आहिनि या जिन जे कननि में आवाज़ु ईंदो आहे, ब्लड प्रेशर जी तकलीफ़ हूंदी आहे, मैदे जी तकलीफ़ हूंदी आहे, पुराणी अल्सर हूंदी आहे, गैस जी तकलीफ़ हूंदी आहे, पुराणी कब्ज़ी जी तकलीफ़ हूंदी आहे, त उहा बि अलाह ताला जी महिरबानी सां होम्योपैथिक तरीक़े इलाज सां पेशंट ठीकु थी वेंदो आहे। जिन ॿारनि जो कदु न वधंदो आहे, अलाह ताला जी महिरबानी सां असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक खे इहो एज़ाज़ हासिलु आहे त असां वटि क्लिनिक ते खोड़ सारा पेशंट नंढा ॿार वीचारा जेके या जेके नंढियूं असांजूं हूंदियूं आहिनि भेनरूं जिन जा कदु जेको आहे सो नंढा हूंदा, अलाह ताला जी महिरबानी सां जॾहिं खां असां उन्हनि खे होम्योपैथिक दवाऊं ॾिनियूंसीं उन्हनि जा कदु जेको आहे सो पंहिंजे लेवल ते जेको आहे सो अची विया, या जेके उहे नंढड़ा ॿार हूंदा हुआ जेके हली कोन सघंदा हुआ या साॻाईंदा न आहिनि उहे बि अलाह ताला जी महिरबानी सां बिल्कुलु ठीकु थी विया। अहिड़ी तरीक़े सां जेके अदड़ियूं जिनखे मोहिड़ा हूंदा आहिनि कन या नक जेके दाणा थी वेंदा आहिनि ऐं या जिन जा वार जेको आहे सो छणंदा आहिनि उहो बि होम्योपैथिक दवा जे रस्ते बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां चाहे ॿियूं जेके बि मौसमी बीमारियूं हुजनि, टाइफाइड फीवर आहे या मलेरिया जेके कंहिंखे थी वेंदी आहे या हेपाटाइटिस या फैटी लिवर जेको आहे सो घणनि खे अॼुकल्ह फैटी लिवर हू बि जेको आहे सो आम आहे जो घणा माण्हू जेको आहे सो सणभ खाइण जा तमामु घणा शौक़ीन आहिनि ऐं सणभ इस्तेमालु कंदा आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो या असांजे रुटीन में चहल पहल तमामु घटि आहे जंहिंजे करे बि जेको आहे सो पोइ फैटी लिवर थी वेंदो आहे, अहिड़ा खाधा इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंसां जिगर ते जेको आहे सो चर्बी अची वेंदी आहे, पोइ उनजो बि असां वटि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। या इवन जेको आहे सो किनखे हेपाटाइटिस बी हेपाटाइटिस सी थी वञे थी उनजो बि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। जी सर,
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हांजी समात में पहुचे पियो। असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-851 0301-2196-851। तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिल थी सघो था। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानियूं आहिनि, मुहबतूं आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु, जेके दोस्त फेसबुक ज़रिए असां गॾु आहिनि उन्हनि जूं बि महिरबानियूं आहिनि, मुहबतूं आहिनि खेनि, उन्हनि खे बि दिलि जान सां ख़ुशि आमदीद चऊं था। खोड़ो शरीफ़ नौशरो फिरोज़ खां मखदूम पीर मियां नूर मोहम्मद कुरैशी साहिब जूं महिरबानियूं असां गॾु आहिनि, चवनि पिया तमामु दया बहितरीन प्रोग्राम आहे डॉक्टर साहिब जो, ऐं डॉक्टर साहिब खे सलाम चवनि पिया। साईं तव्हांखे पेशंट आहे असांजो,
1: वालेकुम अस्सलाम।
0: चए पियो ॾाढो सुठो प्रोग्राम आहे डॉक्टर साहिब जा, जेके टोटका आहिनि उहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि, असीं उन्हनि ते अमल कंदा आहियूं।
1: महिरबानी
0: दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी बज़रिया लाइव का लाइव असां सां गॾु आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी लाइव कॉल ज़रिए अव्हांखे मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदा, अव्हांखे ॼाण ॾींदा। 0301-2196-851 ऐं हिकु ॿियो नंबर आहे 0301-3998-2836। तव्हां असांजे कंहिं बि नंबर ते कॉल करे सघो था 0301-2196-851 ऐं 0301-3998-2836। का बि बीमारी लाइलाज नाहे, कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो। मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहियूं डॉक्टर साहिबु। जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ऐं स्टोर साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि, जिते कराची ऐं इस्लामाबाद जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि। होम्योपैथिक डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब, सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज अस्पताल नवाबशाह, एम एन डी एच एम एस सिंध आर एच एम बी इस्लामाबाद पाकिस्तान, होम्योपैथिक कंसल्टेंट ए फैमिली फिजिशियन। गुर्दे में पथरी है, अवं के पिते में पथरी है, मसाने की पथरी है, उन्होंने बगैर ऑपरेशन के कामयाब इलाज किया वे तो। संदन जो सूर है, जोड़न जो सूर है, गोडन जो सूर है, नक कन गलो पुरानो नज़लो निछो, मथे जो सूर है, अध मथे जो सूर है, नज़र की कमजोरी आ, कन अवं वहे तो, कन जो सूर है, घट बुधण में अचे तो, शुगर है, ब्लड प्रेशर है, दिल जहा मर्ज हैं, फाले की खंग, टीबी, मादे जो सूर, मादे की अल्सर, तिरी जो वधण, जिगर, हेपेटाइटिस बी सी, गोदन जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे की खारिश, फट, फुरड़ियों, बारन में कद जो न वधण, औरतुन में वजन जो न वधण, औरतुन में मर्दन के पोशीदा बीमारियों जो कामयाब इलाज किया वे तो। टाइम हर अरबा खमीस जुमो छंछर आचर ए सूमर से सुबह जो दहें का शाम पंजे वगे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक सामू वधण पोटा पेट्रोल पंप कोटड़ी मोहम्मद कबीर रोड मेहरापुर शहर में मरीजन जो इलाज कंदा आहिन। नंबर वठण ए मालूमात जे लाए या लाइव कॉल जरिए शामिल थियण जे लाए 0301-9186-8151 0301-9186-8151-0301-399-2826 ते तमा कॉल करे शामिल थी सको था। प्रोफेसर डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब असान जी स्टूडियो में मौजूद जी की लाइव कॉल जरिए अवां के मुख्तलिफ बीमार बाबत जान दींदा अवां लाइव कॉल जरिए असान जे प्रोग्राम में शामिल थी सको था। डॉक्टर साहब पंजे मौजू को अगते वधाईंदा हलंदा इन मौजू का हटी करे जेके मुख्तलिफ बीमारियों आहिन जिया पिते जी पथरी हुंदी आहे या अक्सर करे जिक्र कंदो आहे पिते जी पथरी जे माण्हू खास तौर ते परेशान हूंदा आहिनि या अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसम आहे मलेरिया बि थिए थी ऐं मलेरिया मच्छरनि जी बि मौसम हूंदी आहे त इन बाबति बि कुझु ॼाणींदा माना अॼु जेकी मौसम आहे या लुक लॻे थी तमामु घणी गर्मी आहे इन खां माण्हू पंहिंजो पाण कीअं बचाइनि।
1: बिल्कुलु साईं जेको आहे सो तमामु ज़बरदस्तु जेको आहे सो ज़रूरी ॻाल्हि बि अवां पुछी आहे त अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह अवां ॾिसो त जेको आहे सो जेकी मौसम आहे जेकी 50 डिग्री 52 डिग्री सेंटीग्रेड ते ई अॼुकल्ह जी मौसम हले पई त इन में पाण खे तमामु घणो एहतियात जेको आहे सो ख़ासि कर मां त हर शख़्स खे जेको आहे सो एहतियात करण जे लाइ चवंदुसि पर हिन वक़्तु जेके घणो मुतासिर हिन मर्ज़ में थींदा आहिनि उहे नंढड़ा ॿार ऐं जेके बुज़ुर्ग हज़रात हूंदा आहिनि या जेके जिन जो जेके अदड़ियूं असांजी भेनरूं जेके कमज़ोर हूंदियूं आहिनि जंहिंजो इम्यूनिटी सिस्टम घटि हूंदो आहे कमज़ोर हूंदो आहे त उन्हनि खे उहे वधीक मुतासिर थींदा आहिनि या जेके मज़दूर तबिको आहे जेके ॿाहिरि जेको आहे उन्हनि जो हार्ड वर्क हूंदो आहे फील्ड वर्क हूंदो आहे जेके दोस्त बाइक ते जेको आहे सो घुमनि था उन्हनि जे लाइ ज़रूरी एहतियात इहो हूंदो आहे त केप जो इस्तेमालु ज़रूरु कनि सनग्लासिस चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि पाण खे ढके जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो शाल सां ऐं हणणु खपे ॾींहं में 2-4 दफ़ा ज़रूरी विझणु खपे ऐं जेतिरो थी सघे पाणी जेको आहे सो इहो इंतज़ारु अवां न करियो तव्हांखे उञ कंहिं महिल जेको आहे सो लॻंदी अवां पाणी पवंदो बल्कि पाणी तव्हां बे इंतिहा जेको आहे सो पीअजे जीअं जिस्म में डिहाइड्रेशन जी कमी अवांखे न थी सघे छो जो जेतिरो अवां पाणी पीअंदो जो पसीनो जेतिरो निकिरंदो नमी नमकियात निकिरंदी तव्हांखे डिहाइड्रेशन थी वेंदी ऐं अवांजो बी पी लो थी सघे थो ऐं अवांखे कमज़ोरी ऐं निढाल कमज़ोरी में निढाल थी सघो था जंहिंजे करे अवां बेहोश थी सघो था इनजे करे जॾहिं तव्हां हाइपो में माण्हू वञण खां पोइ जेको आहे सो माण्हू ॾाढो घटि रिकवर थींदो आहे इनजे करे जेको बि जंहिंखे बि अवां ॾिसो त दोस्त खे जेकॾहिं किथे अहिड़े क़िस्म जो हुनखे घशी जो दौरो पए थो या उस में जेकॾहिं कंहिंखे चकर अची वियो आहे त पहिरियां ई पहिरियां हुनखे जेको आहे सो कंहिं थधी जॻह ते जेको छांव वारी जॻह ते उनखे आणे जेको आहे सो ऐं उनखे पोइ जेको आहे सो उनखे पाणी ज़रूरु जेको आहे सो उनखे पीआरियो वञे या जेको आहे सो लॻायो वञे ऐं उनखां पोइ जेको आहे सो जेके बि जीअं मां नंढनि ॿारनि जी ॻाल्हि कई त उन्हनि खे बि जेको आहे सो एहतियात करायो वञे नंढनि ॿारनि खे जेको आहे सो हिन मौसम में कोशिशि करे त जेको आहे सो स्कूल खां जीअं वापसि अचनि त जेको आहे सो हुनखे वरी घर खां ॿाहिरि जेको आहे सो न कढियो वञे ऐं ॿारनि खे घरनि में ई जेको आहे सो रखियो वञे ऐं उन्हनि खे बि पाणी जेको आहे सो ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करायो वञे ऐं कपिड़ा जेको आहे सो असां हिते ॾिसंदा आहियूं त जेके बि यंगर्स जेके हूंदा आहिनि उहे गहरे कलर जा कपिड़ा पाईंदा आहिनि या ॿारनि खे बि अॼुकल्ह गहरे कलर जा कपिड़ा पाता वेंदा आहिनि उन सां बि जेको आहे सो जेकी सनलाइट हूंदी आहे उहा हुन ते जेको आहे सो ज़्यादा अटैक करे सघे थी इनजे करे नरम सॉफ्ट काटन जा कपिड़ा ऐं थधे कलर जा कपिड़ा जेको आहे सो ॿारनि खे पाता वञनि त उहो बि जेको आहे सो वधीक उन सां बि जेको आहे सो काफ़ी फ़र्क़ु पइजी ईंदो आहे। जूसिस जो इस्तेमालु, पाणी जो ज़्यादा इस्तेमालु ऐं जेको आहे सो जेके हथरादू शरबत घरनि में ठाहिया वेंदा आहिनि, मिसाल थादल आहे, उहा तव्हां जेको आहे सो इस्तेमालु कराए सघो था। ओ आर एस घर में तयारु कराए उहो जेको आहे सो तव्हां ॾेई सघो था। मिठाई जो शरबत जेको आहे सो ठाहे उहो ॾेई सघो था। इमली जो शरबत तव्हां जेको आहे सो ठाहे उहो ॿारनि खे या वॾनि खे जेको आहे सो ॾेई सघो था। इन सां उहा काफ़ी तौर ते सही नमूने सां जेको आहे सो पंहिंजो बचाव करे सघो था। जी साईं,
0: प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़। डॉक्टर साहिबु, तमामु बहितरीन तव्हां ॼाण ॾिनी मौसम जे हवाले सां, छो जो अॼुकल्ह घणी तमामु लू लॻे थी, असीं हुनखे लुक बि चवंदा आहियूं, या ईअं खणी थिए जेको आहे जेकी गर्मी जी शिदत आहे, ख़ासि तौर ते मंझंदि वारे टाइम में, उहो जेको टाइम हूंदो आहे मखसूस 11 खां वठी करे वेंदे मौसम जा तो 3 खां 6 वॻे ताईं,
1: बिल्कुलु
0: इन में तमामु घणी गर्मी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू ईअं बि थींदो आहे त को रस्ते में ज़्यादा जेके पंधु कंदा आहिनि ऐं वण टिण घटि आहिनि ऐं उत्साहित, उहे वरी किरी पवनि था। ख़ासि तौर ते नारे वारे पासे अॻु में ईअं थींदो त माना जिते उते त वरी भेटूं आहिनि, पोइ वण जो न हुजनि या कीअं, त माना उते इलाही काफ़ी माण्हू वीचारा मरनि बि सही जेको आहे।
1: बिल्कुलु
0: ऐं अॻु में थींदो, हींअर त अञा हिकिड़ो नओं दौरु अची वियो आहे, पुराणे दौर में ॿुधाईंदा हुआ त माना पाणी बि कीअं माण्हू मरी वियो।
1: बिल्कुलु
0: ईअं बि थींदो, उहो रेगिस्तान हुयो, रेगिस्तान वारो इलाइक़ो, अॼुकल्ह नारो बि या जेको आहे सो थर आहे, उते बि घणी तरक़ी जेको आहे सो थी चुकी आहे, फ़र्क़ु अची वियो आहे। हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, पहिरियां हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। गदगदे जो ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर एफ एम 94।